0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: राम कृष्ण हरी। आपल्या शब्दावरून, बोलण्यावरून आपला स्वभाव कळतो आणि आपल्या व्यवहारातून आपले व्यक्तिमत्व समजतं। म्हणून नेहमी आपल्या बोलण्यात गोडवा आणि व्यवहारात आपलेपणा असावा, अर्थात आपला स्वाभिमान जपून। त्यासाठी कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका। त्यात तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल। बदल हवा असेल तर प्रथम स्वतः बदला। कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार आणि अनुसरून देखील करणार। राम कृष्ण हरी।
2: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 14 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात अत्यंत संवेदनशीलता आणि आदराने पाळला जातो. फाळणी विभीषिका स्मृती दिन. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या भारताच्या फाळणीमध्ये लाखो कुटुंबांना आपल्या जमिनी, घरं आणि जीवलग गमवावे लागले होते. या ऐतिहासिक शोकांतिकेत प्राणांची आहुती दिलेल्या आणि अथांग हाल अपेष्टा सहन केलेल्या आपल्या पूर्वजांच्या त्यागाचं स्मरण करण्यासाठी आणि देशातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आजचा दिवस फाळणी विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळला जातो. स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. उद्या 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपूर्ण जळगाव शहर आणि देश आज लाल किल्ल्यावरील सोहळ्याच्या, तिरंग्याच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या तयारीत न्हाऊन निघालेला आहे. आज आपल्या बुलंद आणि अष्टपैलू आवाजाने बॉलिवूड गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिकेचा वाढदिवस आहे. अवघ्या 4-5 वर्षांच्या वयापासून गायनाला सुरुवात करून कमली, धूम मचाले, शिला की जवानी ते अगदी क्लासिकल आणि भावपूर्ण गाण्यांपर्यंत आपल्या अद्भुत आवाजाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला वेड लावणारी गायिका सुनिधी चौहान आज तिचा वाढदिवस साजरा करते. आजचा मनभावन सुविचार. शांतता आणि स्वातंत्र्य ही सहजासहजी मिळालेली भेट नाही, तर ती हजारो शूरवीरांच्या बलिदानाची आणि पूर्वजांच्या त्यागाची फलश्रुती आहे. द्वेष विसरून ऐक्याने आणि प्रेमाने एकत्र राहणे हीच या मातृभूमीची खरी सेवा आहे. आणि आजची बोधकथा. एका गावात 2 भाऊ राहत होते. काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि दोघांनी आपल्या शेताच्या मध्ये एक मोठी भिंत बांधली. त्यामुळे दोन्ही भावांचं बोलणं बंद झालं आणि कुटुंबातील आनंद निघून गेला. काही वर्षानंतर गावात एक वृद्ध सुतार आला. लहान भावाने त्याला सांगितलं, माझ्या मोठ्या भावाने ही भिंत बांधून मला दूर केलंय. तू या भिंतीच्या बाजूला लाकडाची उंच कुंपण बनव, जेणेकरून मला त्याचा चेहराही दिसणार नाही. सुताराने शांतपणे मान हलवली आणि काम सुरू केलं. संध्याकाळी जेव्हा लहान भाऊ काम पाहायला आला तेव्हा त्याला तिथे कोणतंही कुंपण दिसली नाही. त्याऐवजी त्या सुताराने दोन्ही शेतांना जोडणारा एक अतिशय सुंदर लाकडी पूल बांधला होता. त्याचवेळी मोठा भाऊ तिथून जात होता. त्याने तो पूल पाहिला, त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो धावत आला आणि लहान भावाला मिठी मारून रडू लागला. दोन्ही भावांमधील दुरावा एका क्षणात मिटला. जेव्हा भावांनी त्या सुताराला विचारलं, तू कुंपणाऐवजी पूल का बांधलास, तेव्हा तो सुतार हसून म्हणाला, भिंती आणि कुंपण माणसांना तोडतात, पण पूल माणसांना जोडतात. आयुष्यात तोडणाऱ्यांपेक्षा जोडणारं बनणे हेच नेहमी श्रेष्ठ असतं. आपल्याला भेदभावाच्या भिंती बांधायच्या नाहीत, तर प्रेमाचे आणि विश्वासाचे पूल बांधायचे आहेत. एकसंध समाज आणि एकसंध भारत हीच आपली खरी ताकद आहे. तेव्हा श्रोते हो, आज 14 ऑगस्टचा हा शुक्रवार आपल्याला संदेश देतोय. उद्या 15 ऑगस्टला आपण आनंदाने तिरंगा फडकवणार आहोत, पण तो स्वातंत्र्य सूर्य पाहण्यासाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट सहन केले, बलिदान दिले, त्या सर्वांप्रती कृतज्ञ राहणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या या सुंदर दिवशी स्वतःशी एक छोटासा संकल्प करूया. मनातला सर्व राग, द्वेष, मतभेद बाजूला ठेवूया. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि समाजात प्रेमाचं वातावरण निर्माण करूया. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या विचारात आणि कर्मात असते. आजच्या शुभदिन आयोरमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत गात रहा, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: चौदा ऑगस्ट श्रीराम समर्थ. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही, म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरेनं मिळावे? याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंतावरून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या भीताला येईल, पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे. तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही येथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा आणि राम राम म्हणा असे मी सांगतो, पण या लोकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला. तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी चुकणे इतका हे जसे खरे, त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावे. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
4: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्राने दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
3: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे. स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मांसाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

मध्ये कुणी चुकार खातेदार वाटेत भेटला तर उधारीच्या वसुलीची चर्चा पण व्हायची. असं करता करता कुंभार गल्लीत पोहोचायचो. कधी कधी मातीच्या किंवा कौलांच्या भट्टीचा वास यायचा. कुंभार गल्लीनंतर डावीकडे लिंगायतांचं स्मशान, त्यानंतर रस्त्यावर दोन्ही बाजूला चिक्काच्या झाडांचा जाड पडदा, तर वरती लिंबाच्या झाडांची सावली. कुंभार गल्ली संपल्यावर जय जय राम कृष्ण हरी सुरू व्हायचं. सुरुवातीला अण्णा सुरेल आवाजात म्हणायचे, त्यानंतर आम्ही सगळे म्हणायचो. आमराई ओलांडल्यावर ओढ्याच्या काठाकाठाने विहिरीपर्यंत कधी पोहोचायचो समजायचंच नाही. ही केसप्पाची विहीर एखाद्या जुन्या वाड्यासारखी भक्कम होती. वर्तुळाकार अशा या विहिरीत बांधकामाला वापरलेले काळे दगड सगळे एका मापाचे होते. ही विहीर सदैव पाण्याने तुडुंब भरलेली असायची. पावसाळ्यात तर भरून व्हायची. दोन दोन इंजिन भगभग करत पाणी ओढत राहायचे. विहिरीचं पक्क बांधकाम जिथपासून सुरू होतं ती जागा पाहिल्याचं आठवत नाही. बहुतेक बाकीच्या विहिरींची जागा शेतीसाठी खूप पाणी खेचल्यावर जरूर दिसायची, पण केसप्पाच्या विहिरीत शेजारच्या बांधावरची एक बाभळ अगदी वाकून उभी होती, स्वतःचं प्रतिबिंब बघत. अण्णांनी पोहायला शिकवताना त्यांच्या हाताशिवाय कुठलंच साधन वापरलं नाही. विहिरीच्या पायऱ्यांवर उभं राहून हातावर आम्हाला आडवं पडायला सांगून हात मारायला शिकवत. एकदा भीती मोडली की एका हातावर आणि त्यानंतर स्वतंत्र पोहणं असा कोचिंगचा कार्यक्रम होता. या पद्धतीने 10-12 दिवसात सगळे पोहायला शिकायचे. दुसऱ्या तिसऱ्या पायरीवरनं उडी मारायचं धाडस येईपर्यंत अण्णांची नजर असायची. त्यानंतर प्रत्येक जण स्वतंत्र व्हायचा. आम्हा सगळ्या भावंडांना पोहायला यायचं. एकदा सगळ्यांची आंघोळ आणि पोहणं झालं की हरिपाठाचे अभंग म्हणत आम्ही सगळे घरी परतायचो. नंतर नंतर गावाजवळ आडादीच्या रस्त्यावर बऱ्याच नवीन विहिरी झाल्यात. या सगळ्या विहिरीत आंघोळ करायला योग्य अशी विहीर इंदू काकूची होती. तिथं पहारा करायला कोणीच नसायचं. त्या दिवसात माझे 2-4 मित्र होते. कोळेकरांचा किरण 3री माझ्या वर्गात होता आणि घराशेजारी राहायचं, म्हणून खेळाचा पण सवंगडी. पण माझे खास मित्र म्हणजे महाराचा कलाप्पा आणि मांगाचा कलाप्पा रावसाब ही मंडळी होती. त्याशिवाय केसप्पाचा महावीर, अजित पाटील, चंदू भागवत इत्यादी बरेच होते. गावात जैन लिंगायत मित्रांच्या मानानं महार मांग मित्रांच्या सोबत मी रमायचो. याला कदाचित भाषा हे कारण असावं. आमच्या घरातल्यासारखी महार मांगवाड्यात मराठी हीच मुख्य भाषा होती. जैन लिंगायतांच्या घरी कानडी बोलीभाषा, त्यामुळे महार मांगवाड्यात मला मोकळं वाटायचं. त्या काळात अस्पृश्यता पाळली जात असे, त्यामुळे महारवाड्यात जाण्यापूर्वी मी घरी सहसा सांगत नसे. जैन लिंगायतांच्या तुलनेत अस्पृश्यता आमच्या घरी कमी असली तरी ती होती हे मात्र निश्चित. महारमांगांच्या मुलांना आमच्या घरी मुक्त प्रवेश नव्हता. मला मात्र त्यांच्या घरी मुक्त प्रवेशच नव्हे तर बाया बापड्या माझं कौतुक पण करत. आवळ्यांच्या कल्लू मांगवाड्यातील उंच चिंचेच्या झाडावर चिंचा काढून मला द्यायचा. महार मांगवाड्यातनं परतताना माझे खिसे आवळे चिंचांनी तुडुंब भरलेले असत. घरी आल्यावर चिंचा खाऊन त्यातले चिंचोके मी जमवून ठेवत असे, त्यामुळे खेळताना चिंचोक्यांचा तुटवडा कधीच जाणवला नाही. कांबळ्यांच्या कल्लूशी माझा 3रीत परिचय झाला, कारण तो त्या वर्गात नापासून राहिला. तीच गोष्ट आवळ्या कल्लूची पण. रावसू मात्र पहिलीपासून माझ्याबरोबर होता. उंचीने मोठ्या असलेल्या आवळ्या कल्लूनं वर्गात मला थोडा दांडगावा दाखवल्यावर हायस्कूलमध्ये नमुदादाला बोलवून घेऊन आलो. त्यानंतर मात्र आमची मैत्री जमली. नंतर तो मला स्वतः बाकीच्या काही मित्रांच्या दांडगाव्यापासून संरक्षण देत असे. कांबळ्यांचा कल्लू त्याचप्रमाणे रावसू दोघांनाही वडील नव्हते, त्यामुळे घरातला सगळा भार त्यांच्या आयांवर होता. कल्लूची आई गावात झाडू मारायचं काम करी, तर रावसूची आई मोलमजुरी करून पोट भरत असे. चौगुल्यांचा महावीर हा माझा दुसरा मित्र, तोही जैन समाजातला. तो वर्गात एक हुशार विद्यार्थी होता. महावीरच्या बाबतीत आमचा अबोलाच जास्ती असायचा. एकदा अबोला पर्व सुरू झालं की दोघांच्याही मनात केव्हा एकदा बोलतो असं व्हायचं. त्या अबोल्याला गट्टीफू हे शब्द होते. एकदा गट्टीफू झाल्यानंतर पहिल्यांदा बोलणं म्हणजे मानहानी समजली जायची. मग कुणीतरी मध्यस्थ घेऊन दोघा एकमेकांचा हात हातात घेऊन एकाच वेळी एक दुसऱ्याचं नाव घेऊन बोलायला सुरुवात करायची. हा समजूता छोट्या छोट्या कारणांवरनं सहज मोडला जायचा आणि आम्ही पुन्हा विरुद्ध पडायचो. महावीरचा आणि माझा राग दाखवायचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार होता. चौथीच्या पुस्तकात त्यावेळी मराठी आणि इतिहासाच्या पुस्तकावर ज्ञानेश्वर आणि महावीर या दोघांचेही धडे होते.
मी महावीरच्या चित्रावर रेघोट्या ओढायचो तर तो ज्ञानेश्वरांच्या चित्रावर. आमच्या आपापसातली भांडणामुळे आमची पुस्तकं मात्र खराब होऊन जायची. शाळेचा अभ्यास घरात करण्याचा प्रघात त्यावेळी फारसा नव्हता. घरी कुणीही अभ्यास करा म्हणून हात धुऊन मागे लागलेलं नसायचं. आम्ही जमेल तेव्हा अभ्यास करत असू. मात्र शाळा कधीही चुकवली नाही, चुकवावीशी वाटली पण नाही. शाळेला जातो म्हणून कल्लेश्वराच्या देवळात किंवा तळ्याकाठल्या चिंचेच्या खाली दिवस ढकलला असं कधीच झालं नाही. तिसरी चौथीला महात्मा गांधींचा धडा होता. त्यामध्ये ते सकाळ संध्याकाळ व्यायाम करत, अस्पृश्यता मानत नसत इत्यादी गोष्टी वाचून आम्ही स्वतःही असंच वागायचं ठरवलं. कल्लाप्पा आणि मित्रमंडळी रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माळावर व्यायामासाठी जाऊ लागलेत. तेव्हा गावात अस्पृश्यता पाळली जायची. शाळेत गुरुजी अस्पृश्यता वाईट म्हणून सांगायचे, पण सगळ्यांना हे कळत असून सुद्धा अस्पृश्यता का पाळली जाते याचं उत्तर मला कधीच मिळालं नाही. जैन लिंगायत समाज अस्पृश्यता कर्मठपणे पाळायचे, पण आमच्याही घरात अस्पृश्यांना मज्जावच होता. आमच्या घरी भजन कीर्तन चालायचं, देवळात तात्या प्रवचन करायचे, अण्णा भजन करायचे, समतेचा संदेश सगळ्यांना द्यायचे. पण मग देवळात सगळ्यांना प्रवेश खुला का नव्हता? जैनांच्या वस्तीत जाण्याचा तर प्रश्नच नव्हता, पण हिंदूंचीही मंदिरं खुली का नसावीत? महाराजचा तातोबा विठ्ठल मंदिरात नेहमी यायचा, पण तो बाहेरच्या कट्ट्यावरच का असायचा? शाळेतही फारसं वेगळं नव्हतं. धुमाळे गुरुजी, संतराम गुरुजी ही मंडळी मागास वर्गातली, पण या लोकांना तरी गावातल्या किती घरात प्रवेश होता? एकदा मी भास्कर दादाला धाडस करून विचारलं, दादा महारमांगांना आपण चहासाठी वेगळे कप का ठेवतो? घरी सोफ्यावर बसू देतो, पण आत का नाही घेत? त्यांनी माळणीची कामं केलीत तर चालतात, पण घरात आपल्याबरोबर जेवण का नाही करू शकत? धान्याची पोती उचललीत तर चालतात, पण घरी बरोबरीने उठबस का नाही करू शकत? मंदिरात भजनाला येतात, पण पिंपळाच्या कट्ट्यावर का बसतात? भास्कर दादा माझ्याकडे पाहतच राहिला. अचानक झालेल्या या वर्षावाने तो थोडासा गोंधळून गेला असावा. थोडा विचार करून म्हणाला, हे बघ, या काही विचारण्याच्या गोष्टी नाहीत. तुम्ही मोठे झालात ना की घ्या बोलवून त्यांना घरी आणि बसा बरोबर जेवत. मी काहीच बोललो नाही, पण निश्चय केला मनातल्या मनात, मोठा झाल्यावर जरूर सगळ्यांना बरोबर घेऊन बरोबरीने एकत्र जेवत बसेल. आम्ही पाणी आणण्यासाठी बऱ्याचदा तळ्यावर जायचो. मी कळशी घेऊन जायचो. गावातले सगळे लोक मजेत तळ्याचं पाणी भरायचे, पण महारमांगांना आणि चांभरांना बाहेरच थांबवून लोकांच्या दयेची भीक मागायला लागायची. काही चांगले लोक त्यांना तळ्यातनं पाणी काढून देत असत, काही वेळा त्यांना तासनतास पाण्यासाठी थांबावं लागत असे. समोर भरलेलं तळं, मी जायचो तळ्यावर तेव्हा अर्धा अर्धा तास थांबून वाट पाहणाऱ्या सगळ्या लोकांच्या घागरी भरून द्यायचो, पण माझ्या छोट्याशा कळशीने त्यांची एक एक घागर भरायला कधी कधी तीन तीन फेऱ्या कराव्या लागायच्या. कधी कधी बाकीचे कुणी नाही असं पाहून मी त्यांचीच घागर घेऊन सरळ तळ्यातून भरून त्यांना देत असे. मुलगा पाणी आणायला तळ्यावर जातो या आनंदात एकेका खेपेला एवढा उशीर का लागतो हे मात्र घरचं कुणीच विचारत नसे. शाळा अतिशय सुंदर होती. अनेक कवितांमधून शाळेचं वर्णन असतं तशी. घरापासून साधारणतः 25 किलोमीटरच्या अंतरावर छान मेंदीचं कुंपण, भव्य प्रांगण, लोखंडी दरवाजा, आत प्रवेश केल्यावर मध्यभागी ध्वजस्तंभ, त्याच्या एका बाजूला विटांनी बनवलेला भारताचा नकाशा, आणखी थोडं पुढे जावं तर दोन्ही बाजूला बाग, मधून रस्ता, नंतर चार पायऱ्या चढून गेलं की व्हरांडा आणि वर्गाच्या खोल्या, इमारतीच्या मागच्या बाजूला पपईची बाग आणि उजव्या बाजूला केळीची बाग. केळीच्या बागेत बोरिंगला भरपूर पाणी. ग्रहण सुटल्यावर याच बोरिंगवर आंघोळ करायला आम्ही सगळे जायचो. शाळेच्या प्रांगणात फुलं झाडं भरपूर, फुलपाखरांची पण गर्दी असायची. बऱ्याचदा या फुलपाखरांमागे धावण्यात आमचा वेळ जायचा. सुरुवातीला त्यांना पकडून काड्याच्या पेटीत ठेवायचो, नंतर मात्र पुन्हा सोडून देत असू. ती फुलपाखरं, ते दिवस दोन्ही रंगीबेरंगी होते. घरातलं वातावरण खेळीमेळीचं होतं. एकत्र कुटुंब, चार चुलत भाऊ, दोन चुलत बहिणी, आम्ही दोघं भाऊ, एक बहीण, असं घरात मुलाबाळांचं गोकुळ असे. सख्खे किंवा चुलत हा भेद अगदी तिसरी चौथीला जाईपर्यंत कळतच नव्हता, इतके आम्ही सगळे जवळ होतो. भावंडांची भांडणं झाली की शिव्या देणं अजिबात नव्हतं. वडिलांनी किंवा काकांनी, तसंच अक्काने किंवा काकूने आमच्यात आणि चुलत भावंडांच्यात भेदभाव केल्याचं आठवत नाही. शाळेला जायच्या आधी सगळे मिळून न्याहारी करायचो. न्याहारीला आदल्या दिवशीची भाकरी आणि दही किंवा मिरचीचा ठेचा असे.
क्वचित ताजा भात झालेला असे किंवा आदल्या दिवशीचा उरलेला फोडणीचा भात मिळत असे. त्यानंतर सुट्टीत 2 वाजता घरी येऊन जेवायचं, हे मुख्य जेवण. संध्याकाळी परत सगळे मिळून जेवायला बसायचो. यावेळेस बाबा, अण्णा, तात्या, सगळी भावंड मिळून जेवण व्हायचं. पाठ पुरायचे नाही तेव्हा पोती अंथरायचो. घरी तात्या आणि अण्णांनी कामाची जबाबदारी वाटून घेतल्यासारखं होतं. तात्या सगळी शेती बघायचे तर अण्णा शिलाई काम बघायचे, बाहेरचे काम बघायचे. माल खरेदीला मात्र तात्या जायचे. गावातलं वाचनालय, क्रीडा मंडळ आणि हायस्कूल यासारख्या प्रगतीशील संस्था स्थापन करण्यामागे तात्यांनी बरेच परिश्रम घेतलेत. वाचनालय कल्लेश्वराच्या देवळाच्या बाहेरच्या बाजूला, तर हायस्कूल भाड्याच्या इमारतीत सुरू झालं. क्रीडा मंडळाचे सामने दरवर्षी दिवाळीच्या आसपास भरायचे. 50-60 गावांचे लोक एकत्र यायचे. 3 दिवसाचा हा महोत्सव म्हणजे आम्हा मुलांना पर्वणी वाटायचा. तात्या बऱ्याचशा सामन्यात पंच असायचे, याचा आम्हाला अभिमान वाटायचा. खेळाडूंबरोबर पंचांना मिळणाऱ्या चॉकलेटमधलं एखादं तरी माझ्या हाताला नक्की लागायचं. शनिवारचा अर्धा दिवस आणि पूर्ण रविवार हे दिवस हिंडण्या बागडण्यात जायचे. हिंडण्यासाठी तळ्याकाठीचा काठ, चव्हाणांचा माळ, माळाचं शेत अशा जागा होत्या. चिंचा पाडून त्याचा ठेचा बनवणं, त्यात घरातून चोरून आणलेलं मीठ आणि चटणी घालून त्याचा कुट्टा करून खाणं हा आमचा आवडता छंद. चिंच जितकी कोवळी तितका कुट्टा चवदार व्हायचा. गाभोळलेली चिंच तशीच खाण्यात मजा यायची, तर पिकलेली चिंच नुसती किंवा थोडी साखर घालून तिची गोळी करून 6-7 इंची काडीवर ही गोळी तोंडात खालीवर करत राहायचो, म्हणजे तोंडात गोळी फिरत राहायची. आंबट गोड अशा चवीच्या आठवणींना तोंडाला पाणी सुटतं. बऱ्याच वेळा पारड्यात डुकरांच्या मागे लागण्यात, सुंबळकाईच्या झाडावर चढून पिकलेले सुंबळकाई खाण्यात दिवस निवडून निघून जायचे. सुंबळकाई हे बोरापेक्षा लहान आकाराचं चिकट रसाचं फळ. याचं झाड मी फक्त आमच्या गावातच पाहिलं. सुंबळ म्हणजे कानडी शेंबूड, काई म्हणजे फळ किंवा शेंग. त्याचा चिकट रस असायचा, त्यामुळे हे नाव पडलं असावं. वही पुस्तक चिकवण्यासाठी या फळाचा रस आम्ही मुक्तपणे वापरत असू. डुकरांच्या मागे धावून त्यांना दगडाने मारत फिरणं हाही आमचा एक आवडता उद्योग होता. आमच्या परड्यात डुकरांची संख्या अगणित होती. काही डुकरं तर प्रचंड आकाराची होती, त्यांची पिलावळसुद्धा प्रचंड असायची. सांडपाण्यात आरामात पडून मादी आपल्या पिल्लांना पाजायची. त्या घाणीतसुद्धा ते दृश्य पाहण्यासारखं असायचं. या डुकरांना आम्ही का मारायचो माहीत नाही, कदाचित खेळ म्हणून असावं. त्यांच्या मागे धावण्यात मजा वाटायची. आमच्या पंढरीनं तर कामटीचं धनुष्य बनवलं होतं. त्याला धाटांचे बाण लावून तो त्या बाणांसमोर एक काटा लावून त्या डुकरांवर सोडायचा. कधीकधी काटा लागून ते घाट तसेच डुकरांच्या अंगावर राहायचे, पण या डुकरांची कातडी एवढी घट्ट की कधीच रक्त दिसायचं नाही. एकदा अशाच एका डुकराच्या पिल्लाला सगळ्यांनी खड्ड्यात ढकलून मारलं होतं. त्याच्या आर्त किंकाळ्यांनी माझी झोप उडून गेली होती. आपण काहीतरी चूक केली या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो. कोरवी यल्लाप्पा हा या डुकरांचा मालक होता. आम्ही त्याला कमतीनं डुक्कर सम्राट म्हणायचो. तो कधीकधी 3-4 माणसांना घेऊन यायचा. त्याच्या हातात लांब काठी आणि दोरखंड असायचा. 10-15 मिनिटाच्या प्रयत्नानंतर त्यांना हवं असलेलं गुबगुबीत डुक्कर सापडायचं. दोरखंडाने जखडून ही डुकरांची वरात पारड्यातनं यल्लप्पाच्या घरापर्यंत जायची. तिथून यल्लप्पा ही डुकरं इचलकरंजीला नेऊन विकायचा, 4 पैसे कमवायचा. या डुकरांना कापून लोक खात असतील याच्यावर आमचा विश्वासच नव्हता. घरी नव्हे तर संपूर्ण गल्लीत, बहुतांशी गावात सगळे शाकाहारी होते. मांसाहार म्हणजे काय याची कल्पनाही कित्येक वर्ष आम्हाला नव्हती. 2री-3रीत असताना पहिल्यांदा कोळेकरांच्या घरी अंडं पाहिलं. आमच्या घरी अंडंही पाहिल्याचं आठवत नाही. पूर्वी ताईबाईला परड्यातल्या दिवाळीत असलेल्या लांबट आकाराच्या देवीला वर्षाला एक अंडं देण्याची प्रथा आमच्या घरी होती असं ऐकवत आहे, पण तेही पाहिल्याचं मला आठवत नाही. एकंदरीत मांसाहार या शब्दालासुद्धा आमच्या घरी मज्जा होता. प्रत्यक्ष मांस पाहण्याचा किंवा खाण्याचा प्रश्नच नव्हता. लहानपणी नामूदादा, भास्करदादा एकदा कोळेकरांच्या माळ्यात जेवायला गेले होते. जेवणात मटण होतं म्हणून न जेवता परत कसे आले हे ऐकत असताना त्यांच्या पराक्रमानं मन दिपून जायचं. अर्थात गाववाले जैन लिंगायत तेही शाकाहारीच होते. जे खायचं ते चोरून इचलकरंजी जाऊन खायचं. गावात मात्र साधू म्हणून वावरायचं. गावात मांस मटणाचं दुकानसुद्धा नव्हतं. महार, मांग, कोळी, चांभार, मराठा हे सगळे लोक खायचे, पण बहुधा बाहेर गावून विकत आणून खात असावेत. आमच्या घरातलं वातावरण ब्राह्मणाला लाजवणारं होतं. अर्थात गावात ब्राह्मणांची 2-3 घरं होती,
एक कुलकर्णी, दुसरे दांडेकर. कुलकर्ण्यांच्या एका घराची 2-3 घरं झाली. दांडेकर एकटे आणि एकटेच. गिड्डू गुरुजी हे तिसरे ब्राह्मण. अर्थात यांच्यापैकी कुणीही खऱ्या अर्थाने ब्राह्मणी करायचं नाही. दांडेकर गुरुजींचा थोडासा अपवाद. दर सोमवारी कल्लेश्वराच्या मंदिरात त्यांचं गायन असायचं. गावातल्या लोकांना अडीअडचणीत पंचांग सांगायचे. पुरोहित, पंडित, भटजी अशा भूमिका कोणताच ब्राह्मण बजावत नव्हता. जैन देवळात पूजेचं काम जैन उपाध्य करायचे. कल्लेश्वराच्या देवळात लिंगायत पुजारी आणि विठ्ठल मंदिरात गुरव हे काम करत असत. आमच्या घरी मात्र ही सगळी कामं व्हायची. त्या त्या दर बुधवारी ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचे. अण्णा भजन कीर्तन आणि विठ्ठल मंदिराची व्यवस्था बघायची. देवळात दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायणात कमीत कमी दोघं तिघं आमच्याच घरातले असायचे. घरात काहीही नवीन कार्यक्रम असो, भजनाचा कार्यक्रम व्हायचा. अण्णा सत्यनारायणाची पूजा सांगायचे, पंचांग पाहिजे, लग्नाचा, घरकामाचा, विहीर बांधण्याचा मुहूर्त सांगायचे. गावातल्या अडीअडचणीतल्या लोकांना मार्गदर्शन करायचे. तात्या आणि अण्णा या दोघांच्या व्यक्तिमत्वाने बालवयातच मी प्रभावित झालो होतो. परिणामस्वरूपी दुसरीत असताना सर्वांसमवेत ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलो. वाचन चांगलं असल्याने सत्यनारायणाची पूजा पण वाचायला लागलो. तिसरीत असताना आर्गेत अजोळी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलो. संध्याकाळी सगळे मिळून घरात श्लोक किंवा भजन म्हणत असू. कधी कधी शेतालाही जाणं होई. सुगीच्या दिवसात किंवा पेरणीच्या दिवसात तर हमखास. सगळ्या सुगींमध्ये शेंगांची सुगी आवडायची. सकाळी शेतात पोहोचेपर्यंत गड्यांनी कुदळीने अर्ध्या अधिक शेतातल्या वेली काढलेल्या असायच्या. 40-50 बायका पुरं एका बाजूने एक एक करून वेलीवरच्या शेंगा तोडत, बुट्ट्या भरल्या जात. ओल्या शेंगांचा वास रानभर होई. मुलांचं निम्मं खाणं आणि निम्मं तोडणं असाच कार्यक्रम असे. संध्याकाळी वाटण्याचा कार्यक्रम. दिवसभर शेंगा तोडलेल्या एकत्र करून तोडलेल्यांना त्यांचा वाटा देऊन बाकीचे ढीक शेतात लागत असत. कधी कधी एखादी बाई बुट्टी किंवा कापड्यात शेंगा लपवून ठेवी. हे लक्षात आलं किंवा कोणी पाहिलं तर तिचा सगळ्यांदेखत पंचनामा होई. चेहऱ्यावर लाज येऊनही मी नव्हतं झाकून ठेवलं असं तोंडातल्या तोंडात या बायका बडबडत. रात्री चांदणं अंगावर घेऊन या शेंगांच्या ढिगांवर झोपत, लहान मुलांना मध्ये झोपवून मोठे बाजूला झोपत. आम्ही झोप येईपर्यंत आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या जागा शोधून काढत असू. मध्येच कोल्हेकोळी झाली की घाबरून जात असू. सकाळी उन्हं लागेपर्यंत पडून राहण्यात मौज वाटायची. उठून आदल्या दिवशीच्या शेंगा शेतात भाजायचो. त्यांची चव काही वेगळीच असायची. भात कापणीलाही अशीच गंमत यायची. सगळा भात कापून एका जागी आणला जायचा. त्यानंतर लोखंडी कॉटवर आम्ही सगळे भाताचा एक एक बिंडा घेऊन बडवत बसायचो. भाताच्या उंब्यातनं निघून आपोआप भात कॉटखाली ताडपत्र्यांवर एकत्र व्हायचा. बघता बघता सोनेरी तांबूस रंगाच्या भाताचा ढीग लागायचा. माळाच्या शेतावरचे आंबे काढणं हा सगळ्यांचा वार्षिक कार्यक्रम असायचा. आंब्यापेक्षा आम्हा भावंडांची संख्या जास्ती असायची. झाडांवर अवघड ठिकाणी असलेला एक एक आंबा कसा काढता येईल हे अगदी कौशल्यपणाला लावून बघत असू. नदीला लागून आमची 2 शेतं, कचऱ्याचं शेत आणि खालतीकडचं शेत. पावसाळ्यात आडादीच्या शेतापर्यंत पाणी यायचं. शेतात पोहायला गेलो की सहज नदी पल्ल्यात जात असू. काही वेळेला शिरढोण हद्दीतील शेतात काकड्या, टमाटो यांच्यावर आमची वानरसेना हल्ला करायची. तिथला शेतकरी मागे लागता सुसाट पळत येऊन नदीत उड्या घ्यायचो. नदीच्या काठावर येईपर्यंत धाप लागलेली असायची. तिथं बसून कमरेत खोचून ठेवलेल्या काकड्या कचकच खात वाकवल्या दाखवत आमचा नाच सुरू व्हायचा. खालतीकडच्या शेतात एकदा आम्ही इंजिन बसवलं होतं. भाग भाग आवाज करीत धूर ओकणाऱ्या त्या इंजिनाचं आम्हाला खूप कौतुक वाटायचं. पण काही वर्षातच इंजिन विकून टाकलं. नदीला दरवर्षी परडी सोडण्याचा कार्यक्रम पण व्हायचा. परडी म्हणजे नदीची पूजा, नदी प्रसन्न राहावी म्हणून केलेली प्रार्थना. फुलं नैवेद्य घेऊन नदीला अर्पण करायची आणि त्याच्यानंतर 4 चौघांबरोबर यथेच्छ नदीच्या काठावर जेवण करायचं असा हा सोहळा. दूरपर्यंत तरंगत जाणाऱ्या परडीकडे आणि त्यावरच्या पंटीकडे आम्ही टक लावून बघत बसायचो. गावातला पावसाळा खूप आवडायचा. पाऊस थांबला रे थांबला की सगळी पोरं मिळून माळावर जायचो. तिथे राडी चिखलात खेळायचो. चिखल एकत्र करून छोटी छोटी धरणं बांधायचो. कुणी नाव करून सोडायचे. एकमेकांना चिखलाचे गोळे करून मारण्याचा पण खेळ व्हायचा. घरी परतेपर्यंत

तळ्याचं. तळ्याच्या पाण्यावरनं लोक मार्च एप्रिलपर्यंत काळजी नाही असं ठरवून टाकायचे. सगळ्या गावाचं अस्तित्व या तळ्यांवर अवलंबून होतं. मोरीवरनं पाणी व्हायला लागलं की लोक निश्वास सोडायचे. दिवाळीच्या आणि मेच्या सुट्टीत आम्ही आजोळी न चुकता जात असू. आजोळी आजोबा मामा मामी चार मामे बहिणी दोन मामे भाऊ असा विशाल परिवार. आर्गेला जाण्यासाठी दोनदा गाडी बदलावी लागत असे, एकदा इचलकरंजीत आणि एकदा मिरजेत. त्या काळात प्रवासात एक दिवस सहज मोडायचा. अंतर फार तर 35 किलोमीटर असेल. मामाच्या गावाला आम्ही एकदम खुश असायचो. मारुतीचं मंदिर, गावाला वळसा घालणारा ओढा, सुंदर नक्षीकामाचं जैन मंदिर, वानरं ही तिथली वैशिष्ट्य. पण या सर्वांहून तिथलं खास आकर्षण म्हणजे आंबे. 8-10 आंब्याची झाडं, सगळी आंब्याने लगडलेली असायची. एकेका झाडाचे शेकडो आंबे. आंबा झाडावर पाडाला येऊ लागताच पोती घेऊन सर्व तयारीनिशी शेतात जायचो. आंबे काढण्याचा खास सराव असलेल्या 2-3 व्यक्तींना बरोबर घेऊन जावं लागत असे. लांब काठीला बांधलेल्या जाळीनं हे लोक पटापट आंबे तोडत, जाळी भरली की काठी खाली ओढत. आम्ही जाळीतले आंबे काढत असू, काठी पुन्हा वर जात असे. आंबे झाडावर पिकलेले असायचे, आम्ही त्यांचा तिथेच फाडशा पाडत असू. एकदा आंबे घरी आले की माडीवरच्या आढीत पिकायला घातले जायचे. या दिवसात सगळ्या घराला आंब्याचा वास यायचा. माडीवर, आत, बाहेर, गॅलरीत सगळीकडे आंबेच आंबे असायचे. पाय जपून ठेवला नाही तर पायात शिकरण तयार व्हायचं. एवढे आंबे असूनही आम्ही बच्चे मंडळी, घरात वडीलधारी मंडळी नाही असं पाहून गुपचूप माडीवर जायचो. आंब्यावरचा पालापाचोळा काढून नीट वास घेऊन पिकलेले आंबे निवडायचो आणि माडीवर बसूनच आंबे फस्त करायचो. कोय चोखून झाल्यावर माडीवरून सरळ गोठ्याच्या पत्र्यावर नाहीतर उकिरड्यावर फेकायचो. काही वेळेस तर कोय हातात हात खिशात असं करून घरातनं बाहेर सटकायचो. बाहेर गेल्यानंतर कोय फेकायचो. आम्ही आणि मामे भावंड इतक्यांदा आंबे चाचपत असू की आढीतल्या प्रत्येक आंब्याला आमचा हात लागलेला असायचा. आम्ही भावंडातही चांगल्या आंब्यासाठी स्पर्धा लागलेली असायची. याचा परिणाम म्हणून कधी कधी उशालाही आंबे घेऊन झोपायचो. मामांची विहीर आणि विहिरीवरची मोट हे आमचं आणखी एक आकर्षण. पुढे मागे चालणारे बैल आणि प्रत्येक वेळेस पाटात उलटणारी मोट म्हणजे खराखुरा आनंद होता. काही वेळेस मोटकरी गाणी म्हणत आणि कुई कुई करत मोट संगीत देत असे. बांधावर भाकरीची पुरचुंडी सोडून बसत असू. आर्गेला पानमळेसुद्धा बरेच होते. पानाच्या दुकानात दिसणारं पान कसल्या वेलीवरनं येतं हे पाहायला मिळायचं. पानमळ्यांमध्ये थंडगार सावलीत बसून राहायला खूप बरं वाटायचं. बऱ्याच वेळा जेवून तिथेच लवंडायचो. निसर्गाची हिरवीगार शाल वर आणि खाली साक्षात धरणीमातेची कूस. पानमळ्यातली आणखी एक आवडीची गोष्ट म्हणजे पांगिराची झाडं. पांगिराच्या बिया असल्या म्हणजे लाटेत सवंगड्यांमध्ये भाव मिळायचा. खिसे भरभरून पानमळ्यातील पांगिरं खिशात ठेवून द्यायचे. एकदा तर खिशाला असलेल्या भोक्यातनं पांगिरं एसटीत टपाटपा पडलीत. खालच्या पत्र्यावर पडून त्याचाही आवाज यायला लागला. खिसा सांभाळता सांभाळता त्रेढा तिरपीट उडाली. मिरजेहून इचलकरंजीपर्यंत हा सगळा गोंधळ सुरू राहिला. शाळेत दुसरीपर्यंत बोरूनं लिखाण असे. कित्ता वहीत आमचं गिरवणं सुरू असायचं. बोरूतून शाई कमी जास्त होऊन तिचा परिणाम वहीत दिसायचा. कित्ता वहीचा उपयोग अक्षर सुधारण्यापेक्षा अक्षर परिचयाकडे जास्त होता. तिसरीनंतर शाईचा पेन वापरायला शिकलो आणि चौथीत केंद्र परीक्षा शाईतच लिहिली. त्या काळात केंद्र परीक्षा या शब्दाची जरब होती. एरवी शाळा स्वतःच परीक्षा घ्यायची. वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांना पास नापास करायचे. केंद्र परीक्षेत मात्र जिल्हा परिषदेकडनं प्रश्नपत्रिका यायच्या. 3-4 गावचे विद्यार्थी लाटेत यायचे. स्वतःचा परीक्षा क्रमांक असेल त्याच ठिकाणी बसायला लागायचं. आजूबाजूला अनोळखी चेहरे, विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे पण. माझ्याजवळ शिरदवाडचा विश्वास पाटील नावाचा विद्यार्थी होता. माझ्या आठवणीप्रमाणे 4 पेपर्स होते. भाषा, गणित, शास्त्र आणि ई भूना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. पेपर कसे गेले हा प्रश्न मला कोणी विचारलाच नाही. आणि विचारला असता तर त्याला उत्तर देणं मला जमलं असतं की नाही माहिती नाही. ही केंद्र परीक्षा माझ्या आयुष्याच्या बदलाचा केंद्रबिंदू होणार होता हे समजायलाही पुढची बरीच वर्ष जाणार होती. परीक्षेच्या निकालाची आणि 5वीचा वर्ग केव्हा सुरू होणार याची वाट मात्र बघावी लागणार होती. पहिली ते तिसरी शाळेच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या एखाद्या आठवड्यात पास नापास कळायचं.
त्यानंतर फक्त शाळा

सुरू व्हायची तारीख लक्षात ठेवायची, म्हणजे लांबच लांब उन्हाळ्याची सुट्टी आणि मामाचं गाव. मी माझ्या खेळात आणि गल्लीत रमून जायचो. पोहणं, लिंबोण्यांचं खेळणं, डुकरांमागनं धावणं, डाळिंब पाडणं, लपाछपी खेळणं, या कारवायांना अंत नव्हता. मी मुख्यतः माझ्या वयातल्या पोरांमध्ये मिसळत असलो तरी गल्लीतल्या मोठ्यांबरोबरही माझं चांगलं जमायचं. केपी मामा मला चॉकलेट घेऊन द्यायचा, भोज्याची लक्सा मला घरी नेऊन गोडधोड खायला घालायची, बाळीशा आज्या छान छान गोष्टी सांगायचा. कानडीत सगळ्या गोष्टी असल्या तरी भाषेचा प्रश्न कधी आला नाही. तेल्यांचा आज्याही आमचं चांगलं मनोरंजन करायचा. त्याचे शुभ्र पांढरे केस आणि तितक्याच पांढऱ्या पण बागदार मिशा आम्हा लहान मुलांना भारी कौतुक वाटायचं. त्याचं तो भविष्य पण सांगायचा. त्या काळात भविष्याची मला थोडीफार भीती वाटायची, पण एकदा कुणी नाही असं पाहून मी हळूच माझा हात पुढे केला आणि भविष्य सांगा म्हणून आग्रह केला. म्हाताऱ्यानं छोट्या पेटीतला चष्मा काढला, कानावर लावला, मिशांवरनं दोन्ही बाजूला सराईतपणे बोटं फिरवली, माझा तळहात उलटा पालटा केला. म्हाताऱ्यानं सांगायला सुरुवात केली, तुझा हात फार छान आहे रे बाबा. बाबा रे, असला हात मी आत्तापर्यंत कधीच पाहिला नाही. मनात आणशील ते होईल, सरकार दरबारात फार पुढे जाशील तू. या भविष्यानंतर म्हातारा मला जास्तीच आवडायला लागला. खरं तर त्या दिवसात म्हाताऱ्या माणसांशी माझं जास्त जवळचं नातं होतं. तेल्यांचा म्हातारा, बाळीशा आज्या, बोरगाव्या बंडा, कोष्ट्यांचा गुंडा हे म्हातारे तर खास आवडते. बंडा आज्याला अजिबात दिसत नसे. दिवसभर आमच्या दुकानात टाइमपास केल्यानंतर बंडा आज्या कोपऱ्यातली काठी उचलून तयार होत असे. त्यानंतर तो क्रमानं आम्हा सगळ्या भावंडांची नावं घेऊन बोलवायचा. जो कोणी जवळ असेल तो बंडा आज्याला त्याच्या घरी पोहोचवून यायचा. त्याच्या बदल्यात घरी पोहोचल्यानंतर बंडा आज्या त्याच्या अंगणातनं एक दोन पेरू काढायला आम्हाला परवानगी द्यायचा. दोघांचंही काम व्हायचं. गुंडा आज्याही असाच. संपूर्ण टकलामुळे आम्हाला तो पुस्तकातल्या गांधीजींसारखा वाटायचा. स्वभावाने प्रेमळ गुंडा दररोज सकाळी नगारा बडवायला जायचा. अगदी डोळ्यांना दिसत नसलं तरी गुंडा पखवाज वाजत असे. आज्याशिवाय सगळं भजन सुनं सुनं वाटायचं. गुंडा आज्याच्या मरणानंतर केरबाकडे पखवाज आणि नगारा दोन्हीही आले, पण तो जोम कधीच जाणवला नाही. गडाप्पाचा आणि डुणुंगाचा म्हातारा ही दोन मंडळी होती, पण गडाप्पाचा म्हातारा नेहमी कामात तर डुणुंगाचा म्हातारा चिलीम फुंकत बसलेला असे. कोल्हापूरला ज्ञानेश्वरची परीक्षा आहे असं एक दिवस घरात ऐकायला मिळालं आणि मनातली शंका खरी ठरती की काय असं वाटू लागलं. मठपती गुरुजींच्या आमच्या घरातल्या चक्रा वाढू लागल्या, फॉर्म्स भरले जाऊ लागले, मला थोडंसं घुसमटल्यासारखं वाटायला लागलं. तसंच एक अनामिक हुरहुर लागली. संथ पाण्यात कोणीतरी खडा टाकल्यासारखं झालं. लाटांवर लाटा उठू लागल्या. चौथीच्या परीक्षेत सर्वप्रथम आल्याचा आनंद आता थोडा शिळा झाला होता. नेहमीसारखं खेळणं वगैरे सुरूच होतं, पण कसल्या तरी बदलाची चाहूल जाणवू लागली. कोल्हापूर बघायला मिळणार याचा थोडाफार आनंद पण होताच. गावाबाहेर आजोळचं आरग आणि चुलतमामाच्या गावी नांदणी सोडल्यास इतरत्र कुठेही गेल्याचं आठवत नाही. या गावात जाताना इचलकरंजीतून जावं लागे. शहर आणि गाव यातला फरक इचलकरंजीमुळे कळायला लागला होता. तिथली मोठी घरं, डांबरी रस्ते, पेट्रोल पंप, चाबीतून येणारं पाणी, धावणाऱ्या मोटरी, अधूनमधून सायकलीवरनं जाणाऱ्या स्त्रिया, या सर्वांविषयी आदर वाटायचा. दबल्यासारखं शहरातून वावरायचो. तिथलं एस टी स्टँड भव्य, प्रत्येक दिशांना जाणारी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी थांबायची. कापडांची मोठी मोठी दुकानं होती. एक दोन ठिकाणी कारंजे, तीन चार थिएटर, नारायण, आझाद आणि कल्पना. लाटेतून एक दोन एसट्या दिवसातून इचलकरंजीला जायच्या. बस स्टँड गावात नव्हतं. बागवांच्या हॉटेलजवळील चिंचेचं झाड हाच बस स्टॉप. दुसरीत असताना इचलकरंजीला शिवाजीचा मोठा पुतळा स्टँडजवळ बांधल्याचं कळलं. पुतळ्याच्या वर्णनाने आमचे कान तृप्त झाले. पुतळा पाहण्याची सगळ्यांनाच इच्छा होती, पण घरात बोलणार कोण. शेवटी चालत जायचं ठरलं. म्हणजे पैसे मागण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही सर्व भावंड, काकू, अक्का, चार पाच मैल अंतर चालून गेलो होतो. शिवाजी महाराजांचा घोड्यावर ऐटीत बसलेला पुतळा पाहून प्रभावित पण झालो होतो. चार पाच मैलाचा थकवा कुठच्या कुठे कसा पळाला समजलंच नाही. पुतळ्याभोवती दोन तीन चक्रा मारल्या. पुतळा बघता बघता नामूदादाची टोपी उडत होती तर माझा शेंबूड आत जात होता. संध्याकाळच्या एस टीनं सगळे घरी परतलो. एक दोनदा नरसोबाच्या वाडीलाही बैलगाडीनं गेलो. तिसरीत असताना कोल्हापूर पन्हाळगड ज्योतिबाला सहलीला गेलो होतो. कोल्हापूरला अंबाबाईचं मंदिर,
वास्तुसंग्रहालय, भवानी मंडप या गोष्टी पाहिल्या. पन्हाळा आणि ज्योतिबाला गेल्यावर डोंगर काय असतो हे समजलं. पुस्तकात वाचलेला नागमोडी रस्ता कळला. सहलीतल्या अर्ध्या मुलांनी ओकाऱ्या काढल्यावर हा नागमोडी रस्ता चांगलाच लक्षात राहिला. ओकण्यात माझासुद्धा नंबर होताच. अगदी लहानपणी मिरज ते आरग रेल्वेचा प्रवास केल्याचं आठवतं. पण ही आठवण धुक्यातनं न दिसणाऱ्या रस्त्यासारखी. मला फुटणाऱ्या पंखांची जाणीव नसलेले ते दिवस. या परीक्षेनंतर काही महिन्यातच अचानक एका नव्या जगात मी प्रवेश केला. माती संपली.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: राम कृष्ण हरी। आपल्या शब्दावरून, बोलण्यावरून आपला स्वभाव कळतो आणि आपल्या व्यवहारातून आपले व्यक्तिमत्व समजतं। म्हणून नेहमी आपल्या बोलण्यात गोडवा आणि व्यवहारात आपलेपणा असावा, अर्थात आपला स्वाभिमान जपून। त्यासाठी कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका, त्यात तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल। बदल हवा असेल तर प्रथम स्वतः बदला, कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार आणि अनुसरण देखील करणार। राम कृष्ण हरी।
2: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 14 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात अत्यंत संवेदनशीलता आणि आदराने पाळला जातो. फाळणी विभीषिका स्मृती दिन. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या भारताच्या फाळणीमध्ये लाखो कुटुंबांना आपल्या जमिनी, घरं आणि जीवलग गमवावे लागले होते. या ऐतिहासिक शोकांतिकेत प्राणांची आहुती दिलेल्या आणि अथांग हाल अपेष्टा सहन केलेल्या आपल्या पूर्वजांच्या त्यागाचं स्मरण करण्यासाठी आणि देशातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आजचा दिवस फाळणी विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळला जातो. स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. उद्या 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपूर्ण जळगाव शहर आणि देश आज लाल किल्ल्यावरील सोहळ्याच्या, तिरंग्याच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या तयारीत न्हाऊन निघालेला आहे. आज आपल्या बुलंद आणि अष्टपैलू आवाजाने बॉलिवूड गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिकेचा वाढदिवस आहे. अवघ्या 4-5 वर्षांच्या वयापासून गायनाला सुरुवात करून कमली, धूम मचाले, शिला की जवानी ते अगदी क्लासिकल आणि भावपूर्ण गाण्यांपर्यंत आपल्या अद्भुत आवाजाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला वेड लावणारी गायिका सुनिधी चौहान आज तिचा वाढदिवस साजरा करते. आजचा मनभावन सुविचार. शांतता आणि स्वातंत्र्य ही सहजासहजी मिळालेली भेट नाही, तर ती हजारो शूरवीरांच्या बलिदानाची आणि पूर्वजांच्या त्यागाची फल

श्रुती आहे. द्वेष विसरून ऐक्याने आणि प्रेमाने एकत्र राहणे हीच या मातृभूमीची खरी सेवा आहे. आणि आजची बोधकथा, एका गावात दोन भाऊ राहत होते. काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि दोघांनी आपल्या शेताच्या मध्ये एक मोठी भिंत बांधली. त्यामुळे दोन्ही भावांचं बोलणं बंद झालं आणि कुटुंबातील आनंद निघून गेला. काही वर्षांनंतर गावात एक वृद्ध सुतार आला. लहान भावाने त्याला सांगितलं, माझ्या मोठ्या भावाने ही भिंत बांधून मला दूर केलंय. तू या भिंतीच्या बाजूला लाकडाची उंच कुंपण बनव, जेणेकरून मला त्याचा चेहराही दिसणार नाही. सुताराने शांतपणे मान हलवली आणि काम सुरू केलं. संध्याकाळी जेव्हा लहान भाऊ काम पाहायला आला तेव्हा त्याला तिथे कोणतंही कुंपण दिसले नाही. त्याऐवजी त्या सुताराने दोन्ही शेतांना जोडणारा एक अतिशय सुंदर लाकडी पूल बांधला होता. त्याचवेळी मोठा भाऊ तिथून जात होता. त्याने तो पूल पाहिला, त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो धावत आला आणि लहान भावाला मिठी मारून रडू लागला. दोन्ही भावांमधील दुरावा एका क्षणात मिटला. जेव्हा भावांनी त्या सुताराला विचारलं, तू कुंपणाऐवजी पूल का बांधलास, तेव्हा तो सुतार हसून म्हणाला, भिंती आणि कुंपण माणसांना तोडतात, पण पूल माणसांना जोडतात. आयुष्यात तोडणाऱ्यांपेक्षा जोडणारं बनणे हेच नेहमी श्रेष्ठ असतं. आपल्याला भेदभावाच्या भिंती बांधायच्या नाहीत, तर प्रेमाचे आणि विश्वासाचे पूल बांधायचे आहेत. एकसंध समाज आणि एकसंध भारत हीच आपली खरी ताकद आहे. तेव्हा श्रोते हो, आज 14 ऑगस्टचा हा शुक्रवार आपल्याला संदेश देतोय. उद्या 15 ऑगस्टला आपण आनंदाने तिरंगा फडकवणार आहोत, पण तो स्वातंत्र्य सूर्य पाहण्यासाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट सहन केले, बलिदान दिले, त्या सर्वांप्रती कृतज्ञ राहणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या या सुंदर दिवशी स्वतःशी एक छोटासा संकल्प करूया. मनातला सर्व राग, द्वेष, मतभेद बाजूला ठेवूया. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि समाजात प्रेमाचं वातावरण निर्माण करूया. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या विचारात आणि कर्मात असते. आजच्या शुभदिन आयुर्मध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत गात रहा, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: चौदा ऑगस्ट, श्रीराम समर्थ. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही, म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरेनं मिळावे? याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंतावरून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायचा भीता राहील, पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे. तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही येथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा आणि राम राम म्हणा असे मी सांगतो, पण या लोकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला. तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी चुकणे इतका हे जसे खरे, त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावे. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
4: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीस पत्र करत असताना जो बक्षीस पत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीस पत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
3: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे. तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हर्ट टच.
1: सत्य धर्म

मध्ये कुणी चुकार खातेदार वाटेत भेटला तर उधारीच्या वसुलीची चर्चा पण व्हायची. असं करता करता कुंभार गल्लीत पोहोचायचो. कधी कधी मातीच्या किंवा कौलांच्या भट्टीचा वास यायचा. कुंभार गल्लीनंतर डावीकडे लिंगायतांचं स्मशान, त्यानंतर रस्त्यावर दोन्ही बाजूला चिक्काच्या झाडांचा जाड पडदा, तर वरती लिंबाच्या झाडांची सावली. कुंभार गल्ली संपल्यावर जय जय राम कृष्ण हरी सुरू व्हायचं. सुरुवातीला अण्णा सुरेल आवाजात म्हणायचे, त्यानंतर आम्ही सगळे म्हणायचो. आमराई ओलांडल्यावर ओढ्याच्या काठाकाठाने विहिरीपर्यंत कधी पोहोचायचो समजायचंच नाही. ही केसप्पाची विहीर एखाद्या जुन्या वाड्यासारखी भक्कम होती. वर्तुळाकार अशा या विहिरीत बांधकामाला वापरलेले काळे दगड सगळे एका मापाचे होते. ही विहीर सदैव पाण्याने तुडुंब भरलेली असायची. पावसाळ्यात तर भरून व्हायची. दोन दोन इंजिन भगभग करत पाणी ओढत राहायचे. विहिरीचं पक्कं बांधकाम जिथपासून सुरू होतं ती जागा पाहिल्याचं आठवत नाही. बहुतेक बाकीच्या विहिरींची जागा शेतीसाठी खूप पाणी खेचल्यावर जरूर दिसायची, पण केसप्पाच्या विहिरीत शेजारच्या बांधावरची एक बाभळ अगदी वाकून उभी होती, स्वतःचं प्रतिबिंब बघत. अण्णांनी पोहायला शिकवताना त्यांच्या हाताशिवाय कुठलंच साधन वापरलं नाही. विहिरीच्या पायऱ्यांवर उभं राहून हातावर आम्हाला आडवं पडायला सांगून हात मारायला शिकवत. एकदा भीती मोडली की एका हातावर आणि त्यानंतर स्वतंत्र पोहणं असा कोचिंगचा कार्यक्रम होता. या पद्धतीने 10-12 दिवसात सगळे पोहायला शिकायचे. दुसऱ्या तिसऱ्या पायरीवरनं उडी मारायचं धाडस येईपर्यंत अण्णांची नजर असायची. त्यानंतर प्रत्येक जण स्वतंत्र व्हायचा. आम्हा सगळ्या भावंडांना पोहायला यायचं. एकदा सगळ्यांची आंघोळ आणि पोहणं झालं की हरिपाठाचे अभंग म्हणत आम्ही सगळे घरी परतायचो. नंतर गावाजवळ आडादीच्या रस्त्यावर बऱ्याच नवीन विहिरी झाल्यात. या सगळ्या विहिरीत आंघोळ करायला योग्य अशी विहीर इंदू काकूची होती. तिथं पहारा करायला कोणीच नसायचं. त्या दिवसात माझे 2-4 मित्र होते. कोळेकरांचा किरण 3rd माझ्या वर्गात होता आणि घराशेजारी राहायचं, म्हणून खेळाचा पण सवंगडी. पण माझे खास मित्र म्हणजे महाराचा कलाप्पा आणि मांगाचा कलाप्पा रावसाब ही मंडळी होती. त्याशिवाय केसप्पाचा महावीर, अजित पाटील, चंदू भागवत इत्यादी बरेच होते. गावात जैन लिंगायत मित्रांच्या मानानं महार मांग मित्रांच्या सोबत मी रमायचो. याला कदाचित भाषा हे कारण असावं. आमच्या घरातल्यासारखी महार मांगवाड्यात मराठी हीच मुख्य भाषा होती. जैन लिंगायतांच्या घरी कानडी बोलीभाषा, त्यामुळे महार मांगवाड्यात मला मोकळं वाटायचं. त्या काळात अस्पृश्यता पाळली जात असे, त्यामुळे महारवाड्यात जाण्यापूर्वी मी घरी सहसा सांगत नसे. जैन लिंगायतांच्या तुलनेत अस्पृश्यता आमच्या घरी कमी असली तरी ती होती हे मात्र निश्चित. महारमांगांच्या मुलांना आमच्या घरी मुक्त प्रवेश नव्हता. मला मात्र त्यांच्या घरी मुक्त प्रवेशच नव्हे तर बाया बापड्या माझं कौतुक पण करत. आवळ्यांच्या कल्लू मांगवाड्यातील उंच चिंचेच्या झाडावर चिंचा काढून मला द्यायचा. महार मांगवाड्यातनं परतताना माझे खिसे आवळे चिंचांनी तुडुंब भरलेले असत. घरी आल्यावर चिंचा खाऊन त्यातले चिंचोके मी जमवून ठेवत असे, त्यामुळे खेळताना चिंचोक्यांचा तुटवडा कधीच जाणवला नाही. कांबळ्यांच्या कल्लूशी माझा 3rd परिचय झाला, कारण तो त्या वर्गात नापासून राहिला. तीच गोष्ट आवळ्या कल्लूची पण. रावसू मात्र पहिलीपासून माझ्याबरोबर होता. उंचीने मोठ्या असलेल्या आवळ्या कल्लूनं वर्गात मला थोडा दांडगावा दाखवल्यावर हायस्कूलमध्ये नमुदादाला बोलवून घेऊन आलो. त्यानंतर मात्र आमची मैत्री जमली. नंतर तो मला स्वतः बाकीच्या काही मित्रांच्या दांडगाव्यापासून संरक्षण देत असे. कांबळ्यांचा कल्लू त्याचप्रमाणे रावसू दोघांनाही वडील नव्हते, त्यामुळे घरातला सगळा भार त्यांच्या आयांवर होता. कल्लूची आई गावात झाडू मारायचं काम करी, तर रावसूची आई मोलमजुरी करून पोट भरत असे. चौगुल्यांचा महावीर हा माझा दुसरा मित्र, तोही जैन समाजातला. तो वर्गात एक हुशार विद्यार्थी होता. महावीरच्या बाबतीत आमचा अबोलाच जास्ती असायचा. एकदा अबोला पर्व सुरू झालं की दोघांच्याही मनात केव्हा एकदा बोलतो असं व्हायचं. त्या अबोल्याला गट्टीफू हे शब्द होते. एकदा गट्टीफू झाल्यानंतर पहिल्यांदा बोलणं म्हणजे मानहानी समजली जायची. मग कुणीतरी मध्यस्थ घेऊन दोघा एकमेकांचा हात हातात घेऊन एकाच वेळी एक दुसऱ्याचं नाव घेऊन बोलायला सुरुवात करायची. हा समजूता छोट्या छोट्या कारणांवरनं सहज मोडला जायचा आणि आम्ही पुन्हा विरुद्ध पडायचो. महावीरचा आणि माझा राग दाखवायचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार होता. 4th पुस्तकात त्यावेळी मराठी आणि इतिहासाच्या पुस्तकावर ज्ञानेश्वर आणि महावीर या दोघांचेही धडे होते.
मी महावीरच्या चित्रावर रेघोट्या उडायचो तर तो ज्ञानेश्वरांच्या चित्रावर. आमच्या आपापसातली भांडणामुळे आमची पुस्तकं मात्र खराब होऊन जायची. शाळेचा अभ्यास घरात करण्याचा प्रघात त्यावेळी फारसा नव्हता. घरी कुणीही अभ्यास करा म्हणून हात धुऊन मागे लागलेलं नसायचं. आम्ही जमेल तेव्हा अभ्यास करत असू. मात्र शाळा कधीही चुकवली नाही, चुकवावीशी वाटली पण नाही. शाळेला जातो म्हणून कल्लेश्वराच्या देवळात किंवा तळ्याकाठल्या चिंचेच्या खाली दिवस ढकलला असं कधीच झालं नाही. तिसरी चौथीला महात्मा गांधींचा धडा होता. त्यामध्ये ते सकाळ संध्याकाळ व्यायाम करत, अस्पृश्यता मानत नसत इत्यादी गोष्टी वाचून आम्ही स्वतःही असंच वागायचं ठरवलं. कल्लाप्पा आणि मित्रमंडळी रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माळावर व्यायामासाठी जाऊ लागलेत. तेव्हा गावात अस्पृश्यता पाळली जायची. शाळेत गुरुजी अस्पृश्यता वाईट म्हणून सांगायचे, पण सगळ्यांना हे कळत असून सुद्धा अस्पृश्यता का पाळली जाते याचं उत्तर मला कधीच मिळालं नाही. जैन लिंगायत समाज अस्पृश्यता कर्मठपणे पाळायचे, पण आमच्याही घरात अस्पृश्यांना मज्जावच होता. आमच्या घरी भजन कीर्तन चालायचं, देवळात तात्या प्रवचन करायचे, अण्णा भजन करायचे, समतेचा संदेश सगळ्यांना द्यायचे. पण मग देवळात सगळ्यांना प्रवेश खुला का नव्हता? जैनांच्या वस्तीत जाण्याचा तर प्रश्नच नव्हता, पण हिंदूंचीही मंदिरं खुली का नसावीत? महाराजचा तातोबा विठ्ठल मंदिरात नेहमी यायचा, पण तो बाहेरच्या कट्ट्यावरच का असायचा? शाळेतही फारसं वेगळं नव्हतं. धुमाळे गुरुजी, संतराम गुरुजी ही मंडळी मागास वर्गातली, पण या लोकांना तरी गावातल्या किती घरात प्रवेश होता? एकदा मी भास्कर दादाला धाडस करून विचारलं, दादा महारमांगांना आपण चहासाठी वेगळे कप का ठेवतो? घरी सोफ्यावर बसू देतो, पण आत का नाही घेत? त्यांनी माळणीची कामं केलीत तर चालतात, पण घरात आपल्याबरोबर जेवण का नाही करू शकत? धान्याची पोती उचललीत तर चालतात, पण घरी बरोबरीने उठबस का नाही करू शकत? मंदिरात भजनाला येतात, पण पिंपळाच्या कट्ट्यावर का बसतात? भास्कर दादा माझ्याकडे पाहतच राहिला. अचानक झालेल्या या वर्षावाने तो थोडासा गोंधळून गेला असावा. थोडा विचार करून म्हणाला, हे बघ, या काही विचारण्याच्या गोष्टी नाहीत. तुम्ही मोठे झालात ना की घ्या बोलवून त्यांना घरी आणि बसा बरोबर जेवत. मी काहीच बोललो नाही, पण निश्चय केला मनातल्या मनात, मोठा झाल्यावर जरूर सगळ्यांना बरोबर घेऊन बरोबरीने एकत्र जेवत बसेल. आम्ही पाणी आणण्यासाठी बऱ्याचदा तळ्यावर जायचो. मी कळशी घेऊन जायचो. गावातले सगळे लोक मजेत तळ्याचं पाणी भरायचे, पण महारमांगांना आणि चांभरांना बाहेरच थांबवून लोकांच्या दयेची भीक मागायला लागायची. काही चांगले लोक त्यांना तळ्यातनं पाणी काढून देत असत, काही वेळा त्यांना तासनतास पाण्यासाठी थांबावं लागत असे. समोर भरलेलं तळं, मी जायचो तळ्यावर तेव्हा अर्धा अर्धा तास थांबून वाट पाहणाऱ्या सगळ्या लोकांच्या घागरी भरून द्यायचो, पण माझ्या छोट्याशा कळशीने त्यांची एक एक घागर भरायला कधी कधी तीन तीन फेऱ्या कराव्या लागायच्या. कधी कधी बाकीचे कुणी नाही असं पाहून मी त्यांचीच घागर घेऊन सरळ तळ्यातून भरून त्यांना देत असे. मुलगा पाणी आणायला तळ्यावर जातो या आनंदात एकेका खेपेला एवढा उशीर का लागतो हे मात्र घरचं कुणीच विचारत नसे. शाळा अतिशय सुंदर होती. अनेक कवितांमधून शाळेचं वर्णन असतं तशी. घरापासून साधारणतः 25 किलोमीटरच्या अंतरावर छान मेंदीचं कुंपण, भव्य प्रांगण, लोखंडी दरवाजा, आत प्रवेश केल्यावर मध्यभागी ध्वजस्तंभ, त्याच्या एका बाजूला विटांनी बनवलेला भारताचा नकाशा, आणखी थोडं पुढे जावं तर दोन्ही बाजूला बाग, मधून रस्ता, नंतर चार पायऱ्या चढून गेलं की व्हरांडा आणि वर्गाच्या खोल्या, इमारतीच्या मागच्या बाजूला पपईची बाग आणि उजव्या बाजूला केळीची बाग, केळीच्या बागेत बोरिंगला भरपूर पाणी, ग्रहण सुटल्यावर याच बोरिंगवर आंघोळ करायला आम्ही सगळे जायचो. शाळेच्या प्रांगणात फुलं झाडं भरपूर, फुलपाखरांची पण गर्दी असायची. बऱ्याचदा या फुलपाखरांमागे धावण्यात आमचा वेळ जायचा. सुरुवातीला त्यांना पकडून काड्याच्या पेटीत ठेवायचो, नंतर नंतर मात्र पुन्हा सोडून देत असू. ती फुलपाखरं ते दिवस दोन्ही रंगीबेरंगी होते. घरातलं वातावरण खेळीमेळीचं होतं. एकत्र कुटुंब, चार चुलत भाऊ, दोन चुलत बहिणी, आम्ही दोघं भाऊ, एक बहीण, असं घरात मुलाबाळांचं गोकुळ असे. सख्खे किंवा चुलत हा भेद अगदी तिसरी चौथीला जाईपर्यंत कळतच नव्हता, इतके आम्ही सगळे जवळ होतो. भावंडांची भांडणं झाली की शिव्या देणं अजिबात नव्हतं. वडिलांनी किंवा काकांनी, तसंच अक्काने किंवा काकूने आमच्यात आणि चुलत भावंडांच्यात भेदभाव केल्याचं आठवत नाही. शाळेला जायच्या आधी सगळे सगळे मिळून न्याहारी करायचो. न्याहारीला आदल्या दिवशीची भाकरी आणि दही किंवा मिरचीचा ठेचा असे.
क्वचित ताजा भात झालेला असे किंवा आदल्या दिवशीचा उरलेला फोडणीचा भात मिळत असे. त्यानंतर सुट्टीत 2 वाजता घरी येऊन जेवायचं, हे मुख्य जेवण. संध्याकाळी परत सगळे मिळून जेवायला बसायचो. यावेळेस बाबा, अण्णा, तात्या, सगळी भावंड मिळून जेवण व्हायचं. पाट पुरायचे नाही तेव्हा पोती अंथरायचो. घरी तात्या आणि अण्णांनी कामाची जबाबदारी वाटून घेतल्यासारखं होतं. तात्या सगळी शेती बघायचे तर अण्णा शिलाई काम बघायचे, बाहेरचे काम बघायचे. माल खरेदीला मात्र तात्या जायचे. गावातलं वाचनालय, क्रीडा मंडळ आणि हायस्कूल यासारख्या प्रगतीशील संस्था स्थापन करण्यामागे तात्यांनी बरेच परिश्रम घेतले. वाचनालय कल्लेश्वराच्या देवळाच्या बाहेरच्या बाजूला, तर हायस्कूल भाड्याच्या इमारतीत सुरू झालं. क्रीडा मंडळाचे सामने दरवर्षी दिवाळीच्या आसपास भरायचे. 50-60 गावांचे लोक एकत्र यायचे. 3 दिवसाचा हा महोत्सव म्हणजे आम्हा मुलांना पर्वणी वाटायचा. तात्या बऱ्याचशा सामन्यात पंच असायचे, याचा आम्हाला अभिमान वाटायचा. खेळाडूंबरोबर पंचांना मिळणाऱ्या चॉकलेटमधलं एखादं तरी माझ्या हाताला नक्की लागायचं. शनिवारचा अर्धा दिवस आणि पूर्ण रविवार हे दिवस हिंडण्या बागडण्यात जायचे. हिंडण्यासाठी तळ्याकाठीचा काठ, चव्हाणांचा माळ, माळाचं शेत अशा जागा होत्या. चिंचा पाडून त्याचा ठेचा बनवणं, त्यात घरातून चोरून आणलेलं मीठ आणि चटणी घालून त्याचा कुट्टा करून खाणं हा आमचा आवडता छंद. चिंच जितकी कोवळी तितका कुट्टा चवदार व्हायचा. गाभोळलेली चिंच तशीच खाण्यात मजा यायची, तर पिकलेली चिंच नुसती किंवा थोडी साखर घालून तिची गोळी करून 6-7 इंची काडीवर ही गोळी तोंडात खालीवर करत राहायचो, म्हणजे तोंडात गोळी फिरत राहायची. आंबट गोड अशा चवीच्या आठवणीनं तोंडाला पाणी सुटतं. बऱ्याच वेळा पारड्यात डुकरांच्या मागे लागण्यात, सुंबळकाईच्या झाडावर चढून पिकलेले सुंबळकाई खाण्यात दिवस निवडून निघून जायचे. सुंबळकाई हे बोरापेक्षा लहान आकाराचं चिकट रसाचं फळ. याचं झाड मी फक्त आमच्या गावातच पाहिलं. सुंबळ म्हणजे कानडी शेंबूड, काई म्हणजे फळ किंवा शेंग. त्याचा चिकट रस असायचा, त्यामुळे हे नाव पडलं असावं. वही पुस्तक चिकवण्यासाठी या फळाचा रस आम्ही मुक्तपणे वापरत असू. डुकरांच्या मागे धावून त्यांना दगडाने मारत फिरणं हाही आमचा एक आवडता उद्योग होता. आमच्या पारड्यात डुकरांची संख्या अगणित होती. काही डुकरं तर प्रचंड आकाराची होती, त्यांची पिलावळसुद्धा प्रचंड असायची. सांडपाण्यात आरामात पडून मादी आपल्या पिल्लांना पाजायची. त्या घाणीतसुद्धा ते दृश्य पाहण्यासारखं असायचं. या डुकरांना आम्ही का मारायचो माहीत नाही, कदाचित खेळ म्हणून असावं. त्यांच्या मागे धावण्यात मजा वाटायची. आमच्या पंढरीनं तर कामटीचं धनुष्य बनवलं होतं. त्याला धाटांचे बाण लावून तो त्या बाणांसमोर एक काटा लावून त्या डुकरांवर सोडायचा. कधीकधी काटा लागून ते घाट तसेच डुकरांच्या अंगावर राहायचे, पण या डुकरांची कातडी एवढी घट्ट की कधीच रक्त दिसायचं नाही. एकदा अशाच एका डुकराच्या पिल्लाला सगळ्यांनी खड्ड्यात ढकलून मारलं होतं. त्याच्या आर्त किंकाळ्यांनी माझी झोप उडून गेली होती. आपण काहीतरी चूक केली या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो. कोरवी यल्लाप्पा हा या डुकरांचा मालक होता. आम्ही त्याला कमतीनं डुक्कर सम्राट म्हणायचो. तो कधीकधी 3-4 माणसांना घेऊन यायचा. त्याच्या हातात लांब काठी आणि दोरखंड असायचा. 10-15 मिनिटाच्या प्रयत्नानंतर त्यांना हवं असलेलं गुबगुबीत डुक्कर सापडायचं. दोरखंडाने जखडून ही डुकरांची वरात पारड्यातनं यल्लप्पाच्या घरापर्यंत जायची. तिथून यल्लप्पा ही डुकरं इचलकरंजीला नेऊन विकायचा, 4 पैसे कमवायचा. या डुकरांना कापून लोक खात असतील याच्यावर आमचा विश्वासच नव्हता. घरी नव्हे तर संपूर्ण गल्लीत, बहुतांशी गावात सगळे शाकाहारी होते. मांसाहार म्हणजे काय याची कल्पनाही कित्येक वर्ष आम्हाला नव्हती. दुसरी तिसरीत असताना पहिल्यांदा कोळेकरांच्या घरी अंडं पाहिलं. आमच्या घरी अंडंही पाहिल्याचं आठवत नाही. पूर्वी ताईबाईला परड्यातल्या दिवाळीत असलेल्या लांबट आकाराच्या देवीला वर्षाला एक अंडं देण्याची प्रथा आमच्या घरी होती असं ऐकवत आहे, पण तेही पाहिल्याचं मला आठवत नाही. एकंदरीत मांसाहार या शब्दालासुद्धा आमच्या घरी मज्जा होता. प्रत्यक्ष मांस पाहण्याचा किंवा खाण्याचा प्रश्नच नव्हता. लहानपणी नामूदादा, भास्करदादा एकदा कोळेकरांच्या माळ्यात जेवायला गेले होते. जेवणात मटण होतं म्हणून न जेवता परत कसे आले हे ऐकत असताना त्यांच्या पराक्रमानं मन दिपून जायचं. अर्थात गाववाले जैन लिंगायत तेही शाकाहारीच होते. जे खायचं ते चोरून इचलकरंजी जाऊन खायचं. गावात मात्र साधू म्हणून वावरायचं. गावात मांस मटणाचं दुकानसुद्धा नव्हतं. महार, मांग, कोळी, चांभार, मराठा हे सगळे लोक खायचे, पण बहुधा बाहेर गावून विकत आणून खात असावेत. आमच्या घरातलं वातावरण ब्राह्मणाला लाजवणारं होतं. अर्थात गावात ब्राह्मणांची 2-3 घरं होती.
एक कुलकर्णी, दुसरे दांडेकर. कुलकर्ण्यांच्या एका घराची 2-3 घरं झाली. दांडेकर एकटे आणि एकटेच. गिड्डू गुरुजी हे तिसरे ब्राह्मण, अर्थात यांच्यापैकी कुणीही खऱ्या अर्थाने ब्राह्मणी करायचं नाही. दांडेकर गुरुजींचा थोडासा अपवाद, दर सोमवारी कल्लेश्वराच्या मंदिरात त्यांचं गायन असायचं. गावातल्या लोकांना अडीअडचणीत पंचांग सांगायची. पुरोहित, पंडित, भटजी अशा भूमिका कोणताच ब्राह्मण बजावत नव्हता. जैन देवळात पूजेचं काम जैन उपाध्य करायचे. कल्लेश्वराच्या देवळात लिंगायत पुजारी आणि विठ्ठल मंदिरात गुरव हे काम करत असत. आमच्या घरी मात्र ही सगळी कामं व्हायची. त्या त्या दर बुधवारी ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचे. अण्णा भजन कीर्तन आणि विठ्ठल मंदिराची व्यवस्था बघायची. देवळात दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायणात कमीत कमी दोघं तिघं आमच्याच घरातले असायचे. घरात काहीही नवीन कार्यक्रम असो, भजनाचा कार्यक्रम व्हायचा. अण्णा सत्यनारायणाची पूजा सांगायचे, पंचांग पाहिजे, लग्नाचा, घरकामाचा, विहीर बांधण्याचा मुहूर्त सांगायचे. गावातल्या अडीअडचणीतल्या लोकांना मार्गदर्शन करायचे. तात्या आणि अण्णा या दोघांच्या व्यक्तिमत्वाने बालवयातच मी प्रभावित झालो होतो. परिणामस्वरूपी दुसरीत असताना सर्वांसमवेत ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलो. वाचन चांगलं असल्याने सत्यनारायणाची पूजा पण वाचायला लागलो. तिसरीत असताना आर्गेत अजोळी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलो. संध्याकाळी सगळे मिळून घरात श्लोक किंवा भजन म्हणत असू. कधी कधी शेतालाही जाणं होई. सुगीच्या दिवसात किंवा पेरणीच्या दिवसात तर हमखास. सगळ्या सुगींमध्ये शेंगांची सुगी आवडायची. सकाळी शेतात पोहोचेपर्यंत गड्यांनी कुदळीने अर्ध्या अधिक शेतातल्या वेली काढलेल्या असायच्या. 40-50 बायका पुरं एका बाजूने एक एक करून वेलीवरच्या शेंगा तोडत, बुट्ट्या भरल्या जात. ओल्या शेंगांचा वास रानभर होई. मुलांचं निम्मं खाणं आणि निम्मं तोडणं असाच कार्यक्रम असे. संध्याकाळी वाटण्याचा कार्यक्रम. दिवसभर शेंगा तोडलेल्या एकत्र करून तोडलेल्यांना त्यांचा वाटा देऊन बाकीचे ढीक शेतात लागत असत. कधी कधी एखादी बाई बुट्टी किंवा कापड्यात शेंगा लपवून ठेवी. हे लक्षात आलं किंवा कुणी पाहिलं तर तिचा सगळ्यांदेखत पंचनामा होई. चेहऱ्यावर लाज येऊनही मी नव्हतं झाकून ठेवलं असं तोंडातल्या तोंडात या बायका बडबडत. रात्री चांदणं अंगावर घेऊन या शेंगांच्या ढिगांवर झोपत, लहान मुलांना मध्ये झोपवून मोठे बाजूला झोपत. आम्ही झोप येईपर्यंत आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या जागा शोधून काढत असू. मध्येच कोल्हेकोई झाली की घाबरून जात असू. सकाळी उन्हं लागेपर्यंत पडून राहण्यात मौज वाटायची. उठून आदल्या दिवशीच्या शेंगा शेतात भाजायचो. त्यांची चव काही वेगळीच असायची. भात कापणीलाही अशीच गंमत यायची. सगळा भात कापून एका जागी आणला जायचा. त्यानंतर लोखंडी कॉटवर आम्ही सगळे भाताचा एक एक बिंडा घेऊन बडवत बसायचो. भाताच्या उंब्यातनं निघून आपोआप भात कॉटखाली ताडपत्र्यांवर एकत्र व्हायचा. बघता बघता सोनेरी तांबूस रंगाच्या भाताचा ढीग लागायचा. माळाच्या शेतावरचे आंबे काढणं हा सगळ्यांचा वार्षिक कार्यक्रम असायचा. आंब्यापेक्षा आम्हा भावंडांची संख्या जास्ती असायची. झाडांवर अवघड ठिकाणी असलेला एक एक आंबा कसा काढता येईल हे अगदी कौशल्यपणाला लावून बघत असू. नदीला लागून आमची 2 शेतं, कचऱ्याचं शेत आणि खालतीकडचं शेत. पावसाळ्यात आडादीच्या शेतापर्यंत पाणी यायचं. शेतात पोहायला गेलो की सहज नदी पल्ल्यात जात असू. काही वेळेला शिरढोण हद्दीतील शेतात काकड्या, टमाटो यांच्यावर आमची वानरसेना हल्ला करायची. तिथला शेतकरी मागे लागता सुसाट पळत येऊन नदीत उड्या घ्यायचो. नदीच्या काठावर येईपर्यंत धाप लागलेली असायची. तिथं बसून कमरेत खोचून ठेवलेल्या काकड्या कचकच खात वाकोल्या दाखवत आमचा नाच सुरू व्हायचा. खालतीकडच्या शेतात एकदा आम्ही इंजिन बसवलं होतं. भाग भाग आवाज करीत धूर ओकणाऱ्या त्या इंजिनाचं आम्हाला खूप कौतुक वाटायचं. पण काही वर्षातच इंजिन विकून टाकलं. नदीला दरवर्षी परडी सोडण्याचा कार्यक्रम पण व्हायचा. परडी म्हणजे नदीची पूजा, नदी प्रसन्न राहावी म्हणून केलेली प्रार्थना. फुलं नैवेद्य घेऊन नदीला अर्पण करायची आणि त्याच्यानंतर 4 चौघांबरोबर यथेच्छ नदीच्या काठावर जेवण करायचं असा हा सोहळा. दूरपर्यंत तरंगत जाणाऱ्या परडीकडे आणि त्यावरच्या पंटीकडे आम्ही टक लावून बघत बसायचो. गावातला पावसाळा खूप आवडायचा. पाऊस थांबला रे थांबला की सगळी पोरं मिळून माळावर जायचो. तिथे राडी चिखलात खेळायचो. चिखल एकत्र करून छोटी छोटी धरणं बांधायचो. कुणी नाव करून सोडायचे. एकमेकांना चिखलाचे गोळे करून मारण्याचा पण खेळ व्हायचा. घरी परतेपर्यंत सगळे चिखलमय झालेले असायचे. बाहेर गेल्याबद्दल आणि अंग घाण केल्याबद्दल ओरडा व्हायचा. आम्ही चुपचाप हात धुऊन कपडे बदलायचो. खूप जोरात पाऊस येऊन गेल्यानंतर सगळे तळ्याकडे सुसाट निघायचो. पाऊस किती पडला याची खरी परीक्षा तळ्याला पाणी किती आलं याच्यावरनं व्हायची. तळ्यावरची मोरी व्हायला लागली की सगळ्यांना आनंदाचं भरतं यायचं.
तळ्याच्या पाण्यावरनं लोक मार्च एप्रिलपर्यंत काळजी नाही असं ठरवून टाकायचे. सगळ्या गावाचं अस्तित्व या तळ्यांवर अवलंबून होतं. मोरीवरनं पाणी व्हायला लागलं की लोक निश्वास सोडायचे. दिवाळीच्या आणि मेच्या सुट्टीत आम्ही आजोळी न चुकता जात असू. आजोळी आजोबा मामा मामी चार मामे बहिणी दोन मामे भाऊ असा विशाल परिवार. आर्गेला जाण्यासाठी दोनदा गाडी बदलावी लागत असे, एकदा इचलकरंजीत आणि एकदा मिरजेत. त्या काळात प्रवासात एक दिवस सहज मोडायचा. अंतर फार तर 35 किलोमीटर असेल. मामाच्या गावाला आम्ही एकदम खुश असायचो. मारुतीचं मंदिर, गावाला वळसा घालणारा ओढा, सुंदर नक्षीकामाचं जैन मंदिर, वानरं ही तिथली वैशिष्ट्य. पण या सर्वांहून तिथलं खास आकर्षण म्हणजे आंबे. 8-10 आंब्याची झाडं, सगळी आंब्याने लगडलेली असायची. एकेका झाडाचे शेकडो आंबे. आंबा झाडावर पाडाला येऊ लागताच पोती घेऊन सर्व तयारीनिशी शेतात जायचो. आंबे काढण्याचा खास सराव असलेल्या 2-3 व्यक्तींना बरोबर घेऊन जावं लागत असे. लांब काठीला बांधलेल्या जाळीनं हे लोक पटापट आंबे तोडत, जाळी भरली की काठी खाली ओढत. आम्ही जाळीतले आंबे काढत असू, काठी पुन्हा वर जात असे. आंबे झाडावर पिकलेले असायचे, आम्ही त्यांचा तिथेच फाडशा पाडत असू. एकदा आंबे घरी आले की माडीवरच्या आढीत पिकायला घातले जायचे. या दिवसात सगळ्या घराला आंब्याचा वास यायचा. माडीवर, आत, बाहेर, गॅलरीत सगळीकडे आंबेच आंबे असायचे. पाय जपून ठेवला नाही तर पायात शिकरण तयार व्हायचं. एवढे आंबे असूनही आम्ही बच्चे मंडळी, घरात वडीलधारी मंडळी नाही असं पाहून गुपचूप माडीवर जायचो. आंब्यावरचा पालापाचोळा काढून नीट वास घेऊन पिकलेले आंबे निवडायचो आणि माडीवर बसूनच आंबे फस्त करायचो. कोय चोखून झाल्यावर माडीवरून सरळ गोठ्याच्या पत्र्यावर नाहीतर उकिरड्यावर फेकायचो. काही वेळेस तर कोय हातात हात खिशात असं करून घरातनं बाहेर सटकायचो. बाहेर गेल्यानंतर कोय फेकायचो. आम्ही आणि मामे भावंड इतक्यांदा आंबे चाचपत असू की आढीतल्या प्रत्येक आंब्याला आमचा हात लागलेला असायचा. आम्ही भावंडातही चांगल्या आंब्यासाठी स्पर्धा लागलेली असायची. याचा परिणाम म्हणून कधी कधी उशालाही आंबे घेऊन झोपायचो. मामांची विहीर आणि विहिरीवरची मोट हे आमचं आणखी एक आकर्षण. पुढे मागे चालणारे बैल आणि प्रत्येक वेळेस पाटात उलटणारी मोट म्हणजे खराखुरा आनंद होता. काही वेळेस मोटकरी गाणी म्हणत आणि कुई कुई करत मोट संगीत देत असे. बांधावर भाकरीची पुरचुंडी सोडून बसत असू. आर्गेला पानमळेसुद्धा बरेच होते. पानाच्या दुकानात दिसणारं पान कसल्या वेलीवरनं येतं हे पाहायला मिळायचं. पानमळ्यांमध्ये थंडगार सावलीत बसून राहायला खूप बरं वाटायचं. बऱ्याच वेळा जेवून तिथेच लवंडायचो. निसर्गाची हिरवीगार शाल वर आणि खाली साक्षात धरणीमातेची कूस. पानमळ्यातली आणखी एक आवडीची गोष्ट म्हणजे पांगिराची झाडं. पांगिराच्या बिया असल्या म्हणजे लाटेत सवंगड्यांमध्ये भाव मिळायचा. खिसे भरभरून पानमळ्यातील पांगिरं खिशात ठेवून द्यायचे. एकदा तर खिशाला असलेल्या भोक्यातनं पांगिरं एसटीत टपाटपा पडलीत. खालच्या पत्र्यावर पडून त्याचाही आवाज यायला लागला. खिसा सांभाळता सांभाळता त्रेढा तिरपीट उडाली. मिरजेहून इचलकरंजीपर्यंत हा सगळा गोंधळ सुरू राहिला. शाळेत दुसरीपर्यंत बोरूनं लिखाण असे. कित्ता वहीत आमचं गिरवणं सुरू असायचं. बोरूतून शाई कमी जास्त होऊन तिचा परिणाम वहीत दिसायचा. कित्ता वहीचा उपयोग अक्षर सुधारण्यापेक्षा अक्षर परिचयाकडे जास्त होता. तिसरीनंतर शाईचा पेन वापरायला शिकलो आणि चौथीत केंद्र परीक्षा शाईतच लिहिली. त्या काळात केंद्र परीक्षा या शब्दाची जरब होती. एरवी शाळा स्वतःच परीक्षा घ्यायची. वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांना पास नापास करायचे. केंद्र परीक्षेत मात्र जिल्हा परिषदेकडनं प्रश्नपत्रिका यायच्या. 3-4 गावचे विद्यार्थी लाटेत यायचे. स्वतःचा परीक्षा क्रमांक असेल त्याच ठिकाणी बसायला लागायचं. आजूबाजूला अनोळखी चेहरे, विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे पण. माझ्याजवळ शिरदवाडचा विश्वास पाटील नावाचा विद्यार्थी होता. माझ्या आठवणीप्रमाणे 4 पेपर्स होते. भाषा, गणित, शास्त्र आणि ई भूना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. पेपर कसे गेले हा प्रश्न मला कोणी विचारलाच नाही. आणि विचारला असता तर त्याला उत्तर देणं मला जमलं असतं की नाही माहिती नाही. ही केंद्र परीक्षा माझ्या आयुष्याच्या बदलाचा केंद्रबिंदू होणार होता हे समजायलाही पुढची बरीच वर्ष जाणार होती. परीक्षेच्या निकालाची आणि 5वीचा वर्ग केव्हा सुरू होणार याची वाट मात्र बघावी लागणार होती. पहिली ते तिसरी शाळेच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या एखाद्या आठवड्यात पास नापास कळायचं.
त्यानंतर फक्त शाळा सुरू व्हायची तारीख लक्षात ठेवायची, म्हणजे लांबच लांब उन्हाळ्याची सुट्टी आणि मामाचं गाव. मी माझ्या खेळात आणि गल्लीत रमून जायचो. पोहणं, लिंबोण्यांचं खेळणं, डुकरांमागनं धावणं, डाळिंब पाडणं, लपाछपी खेळणं, या कारवायांना अंत नव्हता. मी मुख्यतः माझ्या वयातल्या पोरांमध्ये मिसळत असलो तरी गल्लीतल्या मोठ्यांबरोबरही माझं चांगलं जमायचं. केपी मामा मला चॉकलेट घेऊन द्यायचा, भोज्याची लक्सा मला घरी नेऊन गोडधोड खायला घालायची, बाळीशा आज्या छान छान गोष्टी सांगायचा. कानडीत सगळ्या गोष्टी असल्या तरी भाषेचा प्रश्न कधी आला नाही. तेल्यांचा आज्याही आमचं चांगलं मनोरंजन करायचा. त्याचे शुभ्र पांढरे केस आणि तितक्याच पांढऱ्या पण बागदार मिशा, आम्हा लहान मुलांना भारी कौतुक वाटायचं त्याचं. तो भविष्य पण सांगायचा. त्या काळात भविष्याची मला थोडीफार भीती वाटायची, पण एकदा कुणी नाही असं पाहून मी हळूच माझा हात पुढे केला आणि भविष्य सांगा म्हणून आग्रह केला. म्हाताऱ्यानं छोट्या पेटीतला चष्मा काढला, कानावर लावला, मिशांवरनं दोन्ही बाजूला सराईतपणे बोटं फिरवली, माझा तळहात उलटा पालटा केला. म्हाताऱ्यानं सांगायला सुरुवात केली, तुझा हात फार छान आहे रे बाबा. बाबा रे, असला हात मी आत्तापर्यंत कधीच पाहिला नाही. मनात आणशील ते होईल, सरकार दरबारात फार पुढे जाशील तू. या भविष्यानंतर म्हातारा मला जास्तीच आवडायला लागला. खरं तर त्या दिवसात म्हाताऱ्या माणसांशी माझं जास्त जवळचं नातं होतं. तेल्यांचा म्हातारा, बाळीशा आज्या, बोरगाव्या बंडा, कोष्ट्यांचा गुंडा हे म्हातारे तर खास आवडते. बंडा आज्याला अजिबात दिसत नसे. दिवसभर आमच्या दुकानात टाइमपास केल्यानंतर बंडा आज्या कोपऱ्यातली काठी उचलून तयार होत असे. त्यानंतर तो क्रमानं आम्हा सगळ्या भावंडांची नावं घेऊन बोलवायचा. जो कोणी जवळ असेल तो बंडा आज्याला त्याच्या घरी पोहोचवून यायचा. त्याच्या बदल्यात घरी पोहोचल्यानंतर बंडा आज्या त्याच्या अंगणातनं एक दोन पेरू काढायला आम्हाला परवानगी द्यायचा. दोघांचंही काम व्हायचं. गुंडा आज्याही असाच. संपूर्ण टकल्यामुळे आम्हाला तो पुस्तकातल्या गांधीजींसारखा वाटायचा. स्वभावाने प्रेमळ गुंडा दररोज सकाळी नगारा बडवायला जायचा. अगदी डोळ्यांना दिसत नसलं तरी गुंडा पखवाज वाजत असे. आज्याशिवाय सगळं भजन सुनं सुनं वाटायचं. गुंडा आज्याच्या मरणानंतर केरबाकडे पखवाज आणि नगारा दोन्ही

असं एक दिवस घरात ऐकायला मिळालं आणि मनातली शंका खरी ठरती की काय असं वाटू लागलं. मठपती गुरुजींच्या आमच्या घरातल्या चक्रा वाढू लागल्या, फॉर्म्स भरले जाऊ लागले, मला थोडंसं घुसमटल्यासारखं वाटायला लागलं. तसंच एक अनामिक हुरहुर लागली, संथ पाण्यात कुणीतरी खडा टाकल्यासारखं झालं, लाटांवर लाटा उठू लागल्या. चौथीच्या परीक्षेत सर्वप्रथम आल्याचा आनंद आता थोडा शिळा झाला होता. नेहमीसारखं खेळणं वगैरे सुरूच होतं, पण कसल्या तरी बदलाची चाहूल जाणवू लागली. कोल्हापूर बघायला मिळणार याचा थोडाफार आनंद पण होताच. गावाबाहेर आजोळचं आरग आणि चुलत मामाच्या गावी नांदणी सोडल्यास इतरत्र कुठेही गेल्याचं आठवत नाही. या गावात जाताना इचलकरंजीतून जावं लागे. शहर आणि गाव यातला फरक इचलकरंजीमुळे कळायला लागला होता. तिथली मोठी घरं, डांबरी रस्ते, पेट्रोल पंप, चाबीतून येणारं पाणी, धावणाऱ्या मोटरी, अधूनमधून सायकलीवरनं जाणाऱ्या स्त्रिया, या सर्वांविषयी आदर वाटायचा. दबल्यासारखं शहरातून वावरायचो. तिथलं एसटी स्टँड भव्य, प्रत्येक दिशांना जाणारी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी थांबायची. कापडांची मोठी मोठी दुकानं होती, एक दोन ठिकाणी कारंजे, तीन चार थिएटरं, नारायण, आझाद आणि कल्पना. लाटेतून एक दोन एसट्या दिवसातून इचलकरंजीला जायच्या. बस स्टँड गावात नव्हतं, बागवानच्या हॉटेलजवळील चिंचेचं झाड हाच बस स्टॉप. दुसरीत असताना इचलकरंजीला शिवाजीचा मोठा पुतळा स्टँडजवळ बांधल्याचं कळलं. पुतळ्याच्या वर्णनाने आमचे कान तृप्त झाले. पुतळा पाहण्याची सगळ्यांनाच इच्छा होती, पण घरात बोलणार कोण? शेवटी चालत जायचं ठरलं. म्हणजे पैसे मागण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही सर्व भावंड, काकू, अक्का, चार पाच मैल अंतर चालून गेलो होतो. शिवाजी महाराजांचा घोड्यावर ऐटीत बसलेला पुतळा पाहून प्रभावित पण झालो होतो. चार पाच मैलाचा थकवा कुठच्या कुठे कसा पळाला समजलंच नाही. पुतळ्याभोवती दोन तीन चक्रा मारल्या. पुतळा बघता बघता नामूदादाची टोपी उडत होती, तर माझा शेंबूड आत जात होता. संध्याकाळच्या एसटीनं सगळे घरी परतलो. एक दोनदा नरसोबाच्या वाडीलाही बैलगाडीनं गेलो. तिसरीत असताना कोल्हापूर पन्हाळगड ज्योतिबाला सहलीला गेलो होतो. कोल्हापूरला अंबाबाईचं मंदिर, वास्तुसंग्रहालय, भवानी मंडप या गोष्टी पाहिल्या. पन्हाळा आणि ज्योतिबाला गेल्यावर डोंगर काय असतो हे समजलं. पुस्तकात वाचलेला नागमोडी रस्ता कळला. सहलीतल्या अर्ध्या मुलांनी ओकाऱ्या काढल्यावर हा नागमोडी रस्ता चांगलाच लक्षात राहिला. ओकण्यात माझासुद्धा नंबर होताच. अगदी लहानपणी मिरज ते आरग रेल्वेचा प्रवास केल्याचं आठवतं, पण ही आठवण धुक्यातनं न दिसणाऱ्या रस्त्यासारखी. मला फुटणाऱ्या पंखांची जाणीव नसलेले ते दिवस. या परीक्षेनंतर काही महिन्यातच अचानक एका नव्या जगात मी प्रवेश केला. माती संपली.